दुख उत भुखै खाए चलिए दुख सो क्यों मिसरै मेरी माए साचा साहिब साचे नाए रहाऊ साचे नाम की तलवड़े आई।

नमस्तं नामे नमस्तं ठामे नमस्तं कर्मं नमस्तं धर्मं नमस्तं नामं नमस्तं तामं नमस्तं दीते नमस्तं पीते नमस्तं बाहे नमस्तं टाहे नमस्तं नीले नमस्तं नादे नमस्तं छेदे नमस्तं गादे नमस्तं गंजे नमस्तं।

बामे नमास्तंग ने तामे नमास्तंग ने बामे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्तस्त देवाय नमास्तंग अपेवाय नमास्तंग जनमे नमास्तंग सुब्रमे नमो सर्व गौने नमो सर्व पहुने नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले।

गरसंगल सिर मारे उबो ना देसे करवारो इबके राहे जमण नाही पचताने सिर पारो।